दास नंदास कहे जन नानक जेहा तू कराहे तिहा हौ करी बखियान बेसमार अथा अगंत अतुल्य।